0: அடலேடு வாணி.
1: नमस्कार श्रोते हो, आपल्या वेद परिचय या मालिकेमध्ये आपण वैदिक देवतांची ओळख करून घेत आहोत. आजच्या भागामध्ये सुरुवातीला आपण रुद्र या देवतेची माहिती करून घेऊया. ज्या देवतेला पुराण काळामध्ये रुद्र, शिव, शंकर, महादेव, आशुतोष या अनेक नावांनी ओळखलं जातं, पंचायतनामधला जो एक महत्वाचा देव आहे, ज्याचे अनुयायी, ज्यांना शैव असं आपण म्हणतो, शैवपंथी, शैव संप्रदाय ज्याच्याबद्दल बोललं जातं, तो हा जो शिव आहे त्याचं वैदिक वाङ्मयामध्ये काय स्थान आहे, वेदामध्ये त्याबद्दल काय माहिती येते, त्याचं कोणत्या स्वरूपात वर्णन येतं हे आपण जाणून घेऊया. पुराण काळामधल्या त्रिमूर्तींपैकी एक महत्वाचा देव, संहारक देवता या रूपामध्ये आपण शिवाकडे पाहतो. पुराण काळातला अत्यंत महत्वाचा श्रेष्ठ असा देव म्हणून ज्या शिवाकडे, शंकराकडे पाहिलं जातं, तेवढं महत्व वैदिक वाङ्मयामध्ये आपल्याला या देवतेचं दिसत नाही. तुलनेने या देवाचं स्वरूप हे पुराण काळा इतकं महत्वाचं आपल्याला वेदामध्ये आढळून येत नाही. अगदी ऋग्वेदापुरता जर आपण विचार केला तर ऋग्वेदामध्ये जी 1028 सूक्त आहेत त्यातली केवळ 3 सूक्त या देवतेला उद्देशून येतात, आणि इतर ठिकाणी क्वचित इतर काही देवतांबरोबर या देवतेचे उल्लेख आपल्याला आढळतात. आता या देवतेच्या उल्लेखाबद्दल एक महत्वाचा निर्देश मला इथे करायचा आहे, आणि तो म्हणजे ज्याला आपण शिव, शंकर या नावाने आज आपण ओळखतो, संबोधतो, वेदात मात्र शिव शंकर या नावाने तो ओळखला जात नाही, तर वेदामध्ये रुद्र या नावानेच त्याचा उल्लेख आपल्याला सर्व वैदिक वाङ्मयामध्ये दिसून येतो. मग हा जो रुद्र आहे, यजुर्वेदामध्ये आपल्याला असे संदर्भ दिसतात की या रुद्राच्या 2 मूर्ती आहेत किंवा रुद्राची 2 शरीर आहेत. तस्यैते तनुवौ घोरा अन्या शिवा अन्या. तनुवौ म्हणजे शरीर किंवा मूर्ती, त्या देवतेच्या या 2 मूर्ती कल्पिलेल्या आहेत. या 2 मूर्ती आढळतात, एक म्हणजे घोर, त्याचं हे जे घोर रूप आहे त्यालाच रुद्र असं वेदामध्ये म्हटलेलं आहे, आणि शिवा अन्या मंगल, कल्याणकारक असं जे त्याचं दुसरं स्वरूप आहे त्याला शिवस्वरूप असं आपण म्हणतो, त्यालाच पुढे शंकर, शम म्हणजे कल्याण, शंकरोति इति शंकरः, जो कल्याण करतो त्याला शंकर असं म्हणतात. मग हा जो रुद्र शब्द आहे, या रुद्र शब्दाबद्दल आणि त्याच्या अर्थाबद्दल, त्याची व्युत्पत्ती कशी आली, हा रुद्र शब्द कसा तयार झाला, याबद्दल विद्वानांनी अनेक मत मांडलेली आहेत. मुळात या रुद्रदेवतेच्या उत्पत्तीची आख्यायिका जी यजुर्वेदाच्या शतपथ ब्राह्मण या ग्रंथामध्ये आढळते ती अशी आहे. बघा की या रुद्राची निर्मिती झाली प्रजापतीने, प्रजापतीपासून या रुद्राची निर्मिती झाली, आणि हा जो रुद्र आहे ना तो रुद्र रडायला लागला, आणि त्या बाळाची जेव्हा निर्मिती झाली तो रडायला लागला. प्रजापतीनं त्याला असं विचारलं, तू का रडतोयस? तेव्हा त्याने प्रजापतीला सांगितलं की मला कुठलंही नाव नाही, मला माझं नामकरण करा, मला काहीतरी नाव द्या, आणि म्हणून तो रडला, म्हणून त्याचं रुद्र असं नाव पडलं. यद अरोदित तद रुद्रस्य रुद्रत्वम, म्हणजे रुद म्हणजे रडणे, या धातूवरून रुद्र हा शब्द तयार झाला. आता ही जी आख्यायिका मी शतपथ ब्राह्मणातली सांगितली, हीच थोड्याफार फरकाने आपल्याला तैत्तिरीय संहितेमध्ये देखील यजुर्वेदाच्या आढळते. थोडाफार फरक या आख्यायिकेमध्ये आहे. मुळामध्ये या ही जी आख्यायिका आहे त्याच्या मागे एक कारण आहे. वैदिक वाङ्मयातल्या आख्यायिका म्हणजे सोप्या भाषेत आपण कथा असं म्हणू, या उगीच आलेल्या नसतात. बघा, संस्कृत भाषेमध्ये एक फार सुंदर वचन आहे, न्याय आहे, प्रयोजन मनुद्दिश्य न मंदोपि प्रवर्तते. मंदबुद्धीचा मनुष्य सुद्धा कोणतंही कारण असल्याखेरीज एखादी गोष्ट करायला जात नाही. आपल्याला तो वेडा वाटतोय, मंदबुद्धीचा वाटत असला तरी त्याच्या मनात ते काम करण्यामागे काहीतरी विचार असतो. मग या ज्या आख्यायिका कथा वैदिक वाङ्मयातल्या येतात त्या कोणत्या तरी विधीच्या कर्मकांडाच्या विवरणासाठी प्राधान्याने आलेल्या आपल्याला दिसतात. मग ही जी आख्यायिका आहे यातून काय आहे, नामकरण संस्कार याचं मूळ कुठंतरी आपल्याला या आख्यायिकेमध्ये आढळतं. बघा, नाम आणि रूप यांचं साहचर्य सगळीकडे असतं. रूप वस्तूला आलं किंवा व्यक्तीला आलं की त्याच्या पाठोपाठ नाम हे येतच. त्यामुळे रूप आलं की त्याला नाम, नाव हे ठेवलं पाहिजे, दिलं पाहिजे. आणि म्हणून आपल्याकडे बघा 12व्या दिवशी नामकरण संस्कार केला जातो. म्हणजे 10 दिवस सोयर असतं, ज्याला आपण जनना शौच असं संस्कृतात म्हणतात, ते संपलं की 11व्या दिवशी शुद्धी होते की 12व्या दिवशी हा नामकरण संस्कार होतो. आणि म्हणूनच त्याला मराठीमध्ये 12व्या दिवशी केलं जातं म्हणून बारस असं म्हणतात. मग हे जे नामकरण संस्काराचं महत्व पटविण्यासाठी ही आख्यायिका आली आहे असं काही अभ्यासकांचं म्हणणं आहे. आता रुद्र, मगाशी मी सांगितलं की रुद, या रुद धातूवरून हा रुद्र तयार झाला. आणि अजून एक गमतीशीर उल्लेख जाता जाता करायचा आहे. आणि तो जो रुद्र रडला त्याचे अश्रू पृथ्वी तलावर पडले, त्याचे अश्रू पृथ्वीवर पडले आणि त्याच्या अश्रूपासून चांदीची निर्मिती झाली, रजत ज्याला संस्कृतात म्हणतो. आणि म्हणून आपल्याला वैदिक वाङ्मयामध्ये असा एक उल्लेख आहे महत्वाचा, बर्हिषी रजतम न देयम. बर्हिष म्हणजे ज्याला आज आपण दर्भ म्हणतो, जे दर्भ यज्ञमंडपामध्ये खाली अंथरले जातात, पसरले जातात, ज्यांच्यावर येऊन देवता यज्ञामध्ये आहुती स्वीकारण्यासाठी बसतात त्यांना बर्हिष असं म्हटलं जातं. म्हणजेच या वाक्याचा अर्थ असा होतो, यज्ञामध्ये म्हणजेच देवकार्यामध्ये चांदीचा वापर करायचा नाही. का? तर ती रुद्राच्या अश्रूपासून निर्माण झाले. आणि म्हणून परंपरेमध्ये आपल्याला असे काही उल्लेख आहेत की चांदीचा वापर हा पितृकार्यासाठी श्राद्धासाठी करावा. का? तर ती अश्रूतनं निर्माण झाले म्हणून. मग हा जो रुद्र आहे त्या रुद्रदेवतेच्या नावासंदर्भामध्ये अनेक व्युत्पत्ती आपल्याला आढळतात. मग रुद म्हणजे काय? तर रुद संसार दुःख, संसारातलं जे दुःख आहे त्याला म्हणतात रुद. आणि संसारातल्या दुःखाचा जो द्रावयती म्हणजे नाश करतो त्याला रुद्र असं इथे म्हटलेलं आहे. काहींच्या मते रुद्र म्हणजे काय? तर रुद म्हणजे ध्वनी. तो ध्वनी कोणता? तर प्रणव म्हणजे ओंकार. आणि ओंकार रूप ही जी वाणी आहे त्या वाणीने जो आत्मतत्वाकडे नेतो तो रुद्र, अशी ही व्युत्पत्ती काही ठिकाणी आपल्याला दिसून येते. आणि रोदयती सर्वम अंतकाले इति रुद्रहा, अशी ही रुद्र शब्दाची व्युत्पत्ती दिलेली आहे की जो सर्वांना शेवटी रडवतो त्याला रुद्र असं म्हटलं जातं. मग ही जी सर्वम अंतकाले, रोदयती सर्वम अंतकाले इति रुद्रहा, अशी जी व्युत्पत्ती दिलेली आहे त्या संदर्भामध्ये शतपथ ब्राह्मणाच्या 11व्या कांडात एक फार महत्वाचा निर्देश आपल्याला आढळतो. आपण म्हणतो बघा 11 रुद्र, एकादश रुद्र आपल्याकडे ही कल्पना आढळते. त्यामुळे रुद्राला जे काही लघुरुद्र केला जातो किंवा आपण एकादशणी म्हणतो म्हणजे काय, रुद्राध्याय जो आहे तो 11 वेळा त्याची आवृत्ती म्हणणं. मग या संदर्भामध्ये हे 11 रुद्र कसे आहेत, तर शतपथ ब्राह्मणामध्ये एक महत्वाचा निर्देश आढळतो, तो असा आहे बघा, कतमे रुद्राहा इति, किती आहेत रुद्र असा प्रश्न केलेला आहे आणि त्याचं उत्तर पुढे दिलेलं आहे, दशैमे पुरुषे प्राणाहा आत्मैकादशः, पुरुषाच्या मानवाच्या शरीरामध्ये असणारे 10 प्राण म्हणजे पंच मुख्य प्राण आणि प्रत्येक प्राणाचा एक एक उपप्राण आहे, असे मिळून हे 10 प्राण होतात. आणि आत्मा शरीरातला जीवात्मा जो आहे तो 1, असे मिळून हे 11 रुद्र आहेत. ते जेव्हा शरीरामधून बाहेर पडतात तेव्हा मनुष्य त्या मृत्यू पावतो आणि त्यावेळी सर्वजण रडतात. ते यदा अस्मात मर्त्यात शरीरात उत्क्रामंती अथ रोदयंती, यत रोदयंती तस्मात रुद्राहा, जेव्हा ते या मर्त्य शरीरामधून बाहेर पडतात तेव्हा ते सर्वांना रडवतात. म्हणजेच मनुष्याचा मृत्यू झाला की त्याचे सगळे नातलग रडतात आणि म्हणून त्यांना रुद्र अशी संज्ञा आहे, असा संदर्भ आपल्याला शतपथ ब्राह्मणामध्ये आढळतो. म्हणजे आज आपल्याकडे ज्या रुद्राला अभिषेकासाठी 11 आवर्तनं म्हटली जातात ते 11 रुद्र त्यांचं मूळ आपल्याला या शतपथामध्ये सापडतं आणि त्यांची ही एक वेगळी तात्विक व्युत्पत्ती शतपथ ब्राह्मणामध्ये दिलेली आहे की 10 प्राण आणि जीवात्मा म्हणजे रुद्र. आता हा जो रुद्रदेव आहे तो रुद्रदेव अतिशय शरीराने सुदृढ आहे असा उल्लेख आपल्याला वेदामध्ये अनेक ठिकाणी आढळतो. स्थिरेभिही अंगैही असं त्याला म्हटलेलं आहे आणि त्याच्याबद्दल जे वर्णन आढळतं तो वज्र बाहू आहे. आता खरं तर वज्र हे इंद्राचं आयुध म्हणून सगळीकडे आपल्याला येतं, पण गंमत अशी आहे की रुद्राच्या वर्णनामध्ये ऋग्वेदामध्ये दुसऱ्या मंडलातलं जे प्रसिद्ध रुद्र सूक्त आहे तिथे त्याला वज्र बाहू म्हटलंय. मग या वज्रबाहू शब्दाचे आपण 2 अर्थ करू शकतो. एक अर्थ काय होतो की वज्र ज्याच्या हातात आहे तो वज्रबाहू, आणि दुसरा अर्थ होतो वज्राप्रमाणे ज्याचे हात सामर्थ्यशाली आहेत असा तो रुद्र. असाच त्याचा अर्थ आपल्याला जास्त दुसरा अर्थ योग्य वाटतो. आता हा रुद्र कसा आहे, तो सामर्थ्यशाली लोकांमध्येही अत्यंत सामर्थ्यशाली आहे. तवसस्तवस्तमहा असं त्याला म्हटलेलं आहे. आणि या रुद्राचं जे वर्णन आढळतं त्याला बभ्रू असं म्हणतात. बभ्रू म्हणजे तो पिंगट वर्णाचा आहे असंही वर्णन आपल्याला वेदामध्ये आढळतो. तो अत्यंत भयानक आहे, म्हणजे रुद्र संहारक हे जे शिवाचं रूप आहे त्याचं मूळ आपल्याला या रुद्रामध्ये दिसतं. मग हा घोरो वै रुद्रहा असं वर्णन आपल्याला कौशिकी ब्राह्मण या ग्रंथामध्ये आढळतं. तर कृष्ण यजुर्वेदाची जी मैत्रायणी संहिता आहे तिथे एषही देवानां क्रूरतमः अत्यंत क्रूर अशा स्वरूपामध्ये त्याचं वर्णन केलेलं आपल्याला दिसून येत. मग हा जो रुद्रदेव आहे त्याचं जे शिवस्वरूप आहे ते शिवस्वरूप वेदात आढळतच नाही का, तर अजिबात असं नाहीये. शिवस्वरूपामध्ये देखील रुद्राचं वर्णन आपल्याला वैदिक वाङ्मयामध्ये नक्कीच आढळतं. त्याला बघा पशुपती असं आज जे आपण संबोधतो त्याचं वर्णन अथर्व वेदामध्ये पशुपती या नावाने त्याला संबोधलेलं आपल्याला दिसून येईल. त्याचबरोबर त्याला ईशान असं म्हटलं जातं. तैतिरीय संहितेमध्ये पुढच्या भागामध्ये जे काही आपल्याला चौथ्या कांडात रुद्राध्याय आलेला आहे तिथे त्याच्या शिवस्वरूपाचं वर्णन अनेक ठिकाणी आहे. आणि तैत्तिरीय अरण्यकामध्ये जे पंचमूर्ती कल्पिलेल्या आहेत त्यातली एक पहिली मूर्ती म्हणजे ईशान. ईशान म्हणजे ईश सत्तायाम, सत्ता गाजविणे, अधिकार चालविणे या अर्थाचा हा धातू आहे. त्यावरून ईशान शब्द तयार होतो, म्हणजे अधिकार गाजविणारा. मुळात ईशान हे विशेषण आहे, ते शिवाचं नंतर विशेष नाम झालं. हे विशेषण असल्यामुळे विष्णू सहस्रनामात देखील विष्णूच्या वर्णनात ते येतं. पहा, ईशान प्राणद प्राणो, तिथे ईशान शब्द सत्ता गाजविणारा या अर्थाने तो विष्णूला अन्वित केलेला आहे. शिवाचं एक आयुध ज्याचा उल्लेख पुढेही आहे, त्रिपुरासुराच्या नाशासाठी त्यांनी जे धनुष्य वापरलं ज्याचा उल्लेख वाल्मिकींनी आपल्या वाल्मिकी रामायणामध्ये त्रिपुरघ्न या नावाने केलेला आहे, ज्याला ते जे धनुष्य आहे ज्याचा उल्लेख वेदात पण येतो ते म्हणजे पिनाक हस्त असं त्याला म्हटलेलं आहे, पिनाक पाणी. आणि म्हणून शंकराला पुढे पिनाकिन अशी संज्ञा दिलेली आपल्याला पुढच्या काळामध्ये दिसून येते. शंकराचं जे काही अजून वर्णन आपल्याला उत्तरकालीन वाङ्मयामध्ये आढळतं त्यातल्या ईशानबद्दल मी सांगितलं, पशुपती रूपाबद्दल मी बोलले, आणि त्याचं एक महत्वाचं स्वरूप जे पुढे दिसतं ते म्हणजे त्र्यंबक, तीन डोळे असणारा. आता कसं आहे, त्र्यंबक हे जे विशेषण आहे ते सगळ्या वेदाच्या संहितांमध्ये आढळतं. मुळात शंकराला उद्देशून असणारा जो एक मंत्र आहे प्रसिद्ध असा मृत्युंजय मंत्र, त्याची सुरुवातच मुळी त्र्यंबकम यजामहे या शब्दाने होते. मग हे जे तीन डोळे हे जे विशेषण विशेषत्वाने पुढे आपल्याला दिसतं त्यावरून त्याला विरूपाक्ष असं म्हणतात. हा त्र्यंबक म्हणजे त्याचे तीन डोळे कोणते आहेत, तर सूर्य चंद्र आणि अग्नी हे त्याचे तीन डोळे मानलेले आहे. मग हा तीन डोळे, उजवा डोळा म्हणजे सूर्य, डावा डोळा म्हणजे चंद्र आणि मधला डोळा म्हणजे अग्नी आहे, म्हणजे कपाळावर असणारा तिसरा डोळा त्याला अग्नी असं म्हणतात. हे झालं त्याचं दैवत शास्त्रानुसार केलेलं विवरण. आता योग मार्गाचा शरीराचा जर आपण विचार केला तर शंकराचा उजवा डोळा म्हणजे सूर्य, म्हणजेच माणसाच्या शरीरातली उजवी सूर्यनाडी जिला पिंगला असं म्हणतात योगशास्त्रात. शिवाचा डावा डोळा म्हणजेच मनुष्याच्या शरीरातली चंद्रनाडी जिला इडा असं म्हटलं जातं. आणि मधला कपाळावरचा उभा असणारा तिसरा डोळा शिवाचा ज्याला अग्नी असं म्हटलेलं आहे, म्हणजेच ती मानवी देहातली सुषुम्ना नावाची नाडी आहे. म्हणजेच काय, योग मार्गाचा कुंडलिनी शक्तीचा जर आपण विचार केला तर जेव्हा मनुष्याला आत्मज्ञान होतं त्याची कुंडलिनी जेव्हा जागृत होते, जी मूलाधार चक्रामध्ये वेटोळे घालून पडलेली आहे निद्रिस्त, ती कुंडलिनी शक्ती जागृत होऊन जेव्हा ती एक एक चक्र भेदत भेदत वरती येते आणि दोन भुव यांच्या मध्ये असलेलं जे आज्ञाचक्र आहे ते आज्ञाचक्र भेदून ती वरती सहस्रार चक्राकडे जाते, ती सुषुम्ना नाडी आहे. आणि सहस्रार चक्राकडे ती कुंडलिनी गेली त्या सुषुम्ना नाडीमधून, म्हणजेच मनुष्याला मोक्ष मिळतो. म्हणजे शिवाला आपण जे संहार करता लय करणारा असं जे मानलेलं आहे, शब्दशः जरी तो विश्वाचा लय करणारा असला तरी एका अर्थाने हा शिव लय करतो. म्हणजेच काय, तर संसार दुःखम द्रावयती अशी जी त्याची व्युत्पत्ती दिलेली आहे, जेव्हा मनुष्याला मोक्ष मिळतो म्हणजेच तो जन्म मृत्यूच्या या चक्रामधून फेऱ्यामधून मुक्त होतो. त्यामुळे एका अर्थाने शिव ही जी देवता आहे ती शिवदेवता ही मनुष्याला मोक्ष देणारी देवता आहे. आणि म्हणूनच या शिवाला ज्ञानेक्षणगम्य असं एक विशेषण आपल्याला आढळतं. ज्ञानरूपी डोळ्यानेच त्याला जाणून घेतलं पाहिजे. शिवाला आपण विरक्त म्हणतो, तो वैरागी आहे असं जे त्याचं वर्णन येतं. तो सतत समाधी अवस्थेमध्ये असतो, तो योगी आहे. आणि त्याचे हे तीन डोळे, आणि या तीन डोळे त्यातला मधला डोळा त्यांनी उघडला म्हणजे संहार करतो तो, हे जे वर्णन आहे ना त्याच्या मुळाशी या सगळ्या कल्पना आहेत. त्यांनी तिसरा डोळा उघडणं म्हणजे खऱ्या अर्थाने आत्मज्ञान होणं. आणि ते आत्मज्ञान झालं की मनुष्य जन्म मृत्यूच्या पलीकडे जातो. या अर्थाने त्र्यंबक या विशेषणाकडे आपल्याला पाहावं लागतं. केवळ तो विरूपाक्ष, विरूपाक्ष या शब्दाचा शब्दशः अर्थ जर आपण पाहिला तर डोळे जेव्हा दोन असतात तेव्हा सौंदर्य आहे, रूप आहे. विरूपाक्ष याचा एक, ज्याचं रूप, ज्याच्या डोळ्यांचं रूप विचित्र आहे असा शब्दशः अर्थ त्याचा होऊ शकतो. पण मुळात त्याच्या मागे हा विचार आपल्याला दिसून येतो की तो मुक्ती देणारा आहे. आणि म्हणूनच बघा, पुढे जो शैव संप्रदाय विकसित झाला त्याच्यामध्ये आपल्याला अशा कल्पना आढळतात की प्रलयानंतर देखील हा सदाशिवतत्व हे कायम राहतं, त्याचा नाश कधीच होत नाही. आणि त्या सदाशिवतत्व जे आहे त्या सदाशिवतत्वापासूनच नंतर विश्वाची निर्मिती होते. आपण म्हणतो ना जीव आणि शिव यांची भेट झाली. बघा, या ज्या साऱ्या कल्पना आहेत त्या कल्पना आपल्याला आपल्या मूर्तीशास्त्रांमध्ये, लेण्यांमध्ये पण आपल्याला अवतरलेल्या दिसून येतात. आत्ता मी जीव आणि शिव यांची भेट झाली त्यावरून चटकन एक संदर्भ आठवला की आपल्या विवाह संस्कारामध्ये पाणीग्रहण हा एक महत्वाचा संस्कार आहे. आपण गृह्यसूत्रातले संदर्भ पाहिले तर बघा तिथे काय म्हटलेलं आहे, गृभ्णामिते सौभगत्वाय हस्तम हा मंत्र म्हणून पतीने म्हणजे वराने वधूचा हात हातात घ्यायचा आहे. पण वेरूळचं जे प्रसिद्ध असं कैलास लेणं आहे तिथे जर आपण शिव आणि पार्वती यांच्या विवाहाचा संदर्भातल्या मूर्ती पाहिल्या तर त्या मूर्तीमध्ये पार्वतीने शिवाचा हात घेतलेला आहे अशी मूर्ती आपल्याला दिसते. आणि या कैलास लेण्यावर विवेचन करताना प्रसिद्ध मूर्तीशास्त्रज्ञ डॉक्टर देगलूरकर सर यांनी एक फार सुंदर विचार मांडला की जो फार मनाला भावणार आहे. इथे पार्वतीने शिवाचा हात हातात घेणं याचा अर्थ काय आहे, तर पार्वती म्हणजे जीवात्मा आहे आणि शिव म्हणजे परमात्मा आहे. म्हणजे जीवाने शिवाचा हात हातात घेणं, पार्वतीने शिवाचा हात हातात घेणं म्हणजे जीव आणि शिव यांचं तादात्म्य या मूर्तीतनं दाखवायचं आहे. म्हणजे आपले जे काही तत्वज्ञान आहे, विचार, हे कसं आपल्या या लेण्यांमध्ये शिल्पाकृतींमध्ये आपल्याला दिसतं याचं उदाहरण म्हणजे कैलास लेण्यातलं या शिवपार्वती विवाहाच्या मूर्ती. म्हणजे जीव आणि शिव यांची भेट या शिल्पकाराने अशा पद्धतीने त्यातून दाखवलेली आपल्याला दिसून येते. आता रुद्राबद्दल मी बोलले, विषय विस्तार खूप आहे पण आपल्याला वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे जाता जाता रुद्राध्यायाबद्दल थोडंसं बोलावं असं वाटतंय की आपल्याकडे श्रावणी सोमवारी एकादशणी केली जाते, मग म्हणजे 11 आवर्तनं, मग 11x11 लघुरुद्र, आणि मग त्याला पुन्हा 11 अतिरुद्र महारुद्र असं ते वाढत जातं. मग हे जे एकादशणी करतात रुद्राध्याय त्याचे दोन भाग आहेत, नमक प्रश्न आणि चमक प्रश्न. मुळात यजुर्वेदाच्या संहितेमध्ये चमक प्रश्न हा रुद्र प्रश्नामध्ये आपल्याला आढळत नाही. यातला जो नमक प्रश्न आहे त्या नमक प्रश्नामध्ये नमः हे पद पुन्हा पुन्हा येतं आणि त्यामुळे त्याला नमक असं म्हणतात. मग या प्रश्नात काय आहे, तर या शिवाचं या रुद्राचं विश्वव्यापक असं स्वरूप आपल्याला या 11 अनुवाकांमध्ये दिसतं की हा शिव सर्वत्र कसा व्यापलेला आहे. या जगातल्या सगळ्या वस्तू सर्व गोष्टी शिवस्वरूपच आहेत ही कल्पना आपल्याला या नमक प्रश्नामध्ये आढळते. याचाच प्रत्यय आपल्याला पुढे महाकवी कालिदासाने शाकुंतल नाटकाची जी नांदी लिहिली पुराण वाङ्मयातही हा उल्लेख आढळतो. अष्टमूर्ती शिव म्हणजे पंचमहाभूत हे शिवाचं स्वरूप आहे. सूर्य आणि चंद्र आणि यज्ञ करणारा दीक्षित यजमान म्हणजे सोमयाजी यांना शिवाचं स्वरूप तिथे मानलेलं आहे. तर या नमक प्रश्नामध्ये सारं विश्व शिवमय कसं आहे याचं वर्णन ते करतात. आणि चमक प्रश्नामध्ये आपल्याला च मे ही पद पुन्हा पुन्हा येतात म्हणून त्याला चमक म्हणतात. तिथे शिवाकडे प्रार्थना केलेली आहे की मला हे मिळव मला ते मिळव. आणि शेवटी सगळ्यात शेवटच्या अनुवाकामध्ये यज्ञ संस्थेचं एक अतिशय उत्तम वर्णन, यज्ञाने मला काय काय मिळो यज्ञो यज्ञेन कल्पताम असा एक अतिशय उत्तम विचार त्या चमक प्रश्नामध्ये आलेला आहे. मग हा चमक प्रश्न जर रुद्राध्यायात नाही तर हा का म्हणायचा, तर सुरुवातीला जे मी वर्णन केलं होतं शिवाचं जे घोर स्वरूप आहे त्याला शांत करण्यासाठी या चमक प्रश्नाचं पठण या रुद्राध्यायामध्ये रुद्राध्यायातल्या नमक प्रश्नाबरोबर करावं असा उल्लेख यजुर्वेदात असल्याने आज आपल्याकडे जेव्हा रुद्र म्हटला जातो तेव्हा नमक आणि चमक यांचं पठण केलं जातं. म्हणजे आपल्या कर्मकांडात जे काही परंपरा चालत आलेल्या आहेत त्याचं मूळ आपल्याला वेदातल्या या उल्लेखांवरून आढळतं. खरं तर शिव या देवतेबद्दल बोलण्यासारखं खूप आहे पण आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे मी आता शिव याबद्दल जे काही वेदातलं वर्णन आपल्याला सांगितलं ते मी इथे थांबवते. आणि पुढच्या वेळी आपण अशाच एखाद्या वेदातल्या अजून एका देवतेबद्दल आपण माहिती करून घेऊया. तोपर्यंत पुन्हा एकदा सर्व श्रोत्यांना नमस्कार.